0: Linda represents an extremely rich tradition. He and his family struggled with poverty and unemployment for a long time. And his Tarpa came to their rescue.
1: ते 10-12 वर्षापासून मी तर शिकायला लागलो, पण आता मला इकडे व्यवसाय नाही. पण दिपाळी गेली का वाद.
2: आय स्टार्टेड लर्निंग द तारपा वेन आय वॉज 10 to 12 इयर्स ओल्ड. आय डिड नॉट हॅव अ फिक्स्ड ऑक्युपेशन. वी डू नॉट प्ले द तारपा आफ्टर दिवाळी. पीपल यूज टू कॉल मी अँड आय वुड गो टू प्लेसेस लाईक अलांडी, झेझुरी अँड पंढारपूर टू प्ले द तारपा. इट इज ऑल्सो बेनिफिशियल फॉर आर फिजिकल हेल्थ. इट इज लाईक अ गिव अँड टेक ऑफ ब्रेथ. Some people recognize the value of this unique instrument and gave me money, which I gave to my wife. I also traveled to Nashik and Panchavati to perform the tarpa. Gradually,